0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಅಯ್ಯನಿ, ಮೇರ ದಾಂತ ದುಖೇರ ಹೈರಾನ್ ಭಯಕ್ಕೆ ಛು. ತ್ಯಸೈಮಾ ಛೋರಾ ಛೋರಿಕ ಪನಿ ತ್ಯಸ್ತೈ ಛ, ಕಹಾಂ ಗಯೆರ ಉಪಚಾರ ಗರನಿ ಹೋಲಾ.
2: ಹೋಯ್ನ, ಕಿನ ಚಿಂತಾ ಲಿಯೆಕೊ? ತ್ಯಸ್ತೈ ದಾಂತಕೊ ದುಖಾಯ ಭಯೆ, ಅನ್ಯ ಸಮಸ್ಯಾ ಭಯೆ ಪನಿ ಹರಿಚೋಕ್ ಪೋಖರಾಮಾ ರಹೆಕೊ ಚಿನೊ ಫಾರ್ಮೆಸಿ ತಥಾ ಸೈನಿಕ್ ಹೆಲ್ಥ್ ಆಂಡ್ ಡೆಂಟಲ್ ಕ್ಲಿನಿಕ್ಮಾ ಅನುಭವಿ ವಿಶೇಷಜ್ಞರುಬಾಟ ಆಧುನಿಕ ಉಪಕರಣ ಸಹಿತಕೊ ಉಪಚಾರ ಸೇವಾ ಉಪಲಬ್ಧ ರಹೆಕೊ ಛ ತ, ತ್ಯಹೀ ಗಯೆರ ದೇಖೌನ.
1: ಎ ಹೋ ರ, ಅನಿ ತ್ಯಾ ಕೆ ಸೇವಾ ಉಪಲಬ್ಧ ರಹೆಛ ನಿ?
2: ल सुन, डेन्टल सम्बन्धी सम्पूर्ण उपचार जस्तै नयाँ दाँत बनाउने, मेसिनबाट दाँत सफा गर्ने, दाँत निकाल्ने, खोल राख्ने, फिक्स दाँत राख्ने, नमिलेको दाँत मिलाउने, जरैबाट दाँतको उपचार गर्ने, अनि यति मात्रै कहाँ हो र, अन्य सेवाहरू पनि छन् जस्तै पेट, छाती तथा मुटु रोग सेवा, बाल रोग, स्त्री रोग तथा प्रसूति रोग सेवा, छाला तथा यौन रोग सेवा, भिडियो एक्सरे, ईसीजी तथा प्लास्टर सेवा, प्याथोलोजी सेवा, फिजियोथेरापी तथा माइनर अपरेशन पनि गरिन्छ. सम्पूर्ण उपचार सेवा एकै ठाउँमा. काठमाडौँका वरिष्ठ अर्थोडेन्टिस्टद्वारा भर्ती हुने युवा युवती तथा अन्य बिरामीको नमिलेको दाँत मिलाउने उपचार उपलब्ध छ. नेपालीहरूको महान पर्व विजयादशमी तथा शुभ दीपावलीको हार्दिक मंगलमय शुभकामना सहित निशुल्क दन्त परीक्षण साथै अन्य हरेक परीक्षणमा विशेष छुट, दाँतका अन्य सेवाहरूमा 20-25% विशेष छुटको व्यवस्था गरिएको छ.
3: सम्पर्क चिनो फार्मेसी तथा साइनिङ हेल्थ एण्ड डेन्टल क्लिनिक हरिचोक पोखरा. फोन 0185865536, मोबाइल 9856000536.